0: by hand.
1: आम्ही विचार केला याचा काय बनवू आम्ही काय बनवू शकतो असा आम्ही विचार केला नंतर मग ते आम्ही आणून धुवून साफ करून त्याचा हे बनवली वस्तू आम्ही तेव्हा त्याला आम्ही बघितलं की आम्ही काय याचं बनवलं त्याचे चित्र दिसायला लागले आम्हाला आम्ही असं देखावा दिसते त्याच्यात काय डोंगर दरी काय मासा असं काहीतरी दिसायला लागलं आम्हाला तेव्हा आम्ही बघितलं का आम्ही काय बनवलं.
0: बॅक टू द स्टेज. Over the last 2 years, the play has travelled beyond the community, taking its experience of tidal flooding to audiences across India. But the story didn't stop there. It helped create tangible results for local communities struggling with tidal floods. After years of working with the community, climate research organization Equinoct recognized theater's potential to strengthen both awareness and action around tidal flooding.
2: Chevtorma did something that we were not able to do as scientists, is to bring people together under a common vision and hope that something is possible.
0: The wider campaign around tidal flooding contributed to its recognition as a state-specific disaster in Kerala in 2026. Back in Maharashtra, the focus was not just on collecting waste, but also on helping people to see their surroundings differently. Rachna's workshops included simple sensory exercises, such as experiencing the beach with eyes shut.
3: वैसे तो हम लोग हमेशा बीच पे जाते, लेकिन उस दिन वो आँख बंद करके और फिर आँख खोलने के बाद का वो नजारा और हमने खुद जो बीच क्लीनिंग किया था वो बीच देखने में और मतलब एक अलग नजरिया था.
0: The experience also changed how some of the women dealt with waste in their everyday lives.
1: आधी असं आम्ही एकत्र एक डस्टबिन मध्ये ओला कचरा पण आणि सुका कचरा पण आणि प्लास्टिक पण सर्व एकत्र टाकायचं आता आम्हाला या कामापासून असं आम्ही वेगळा केला ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा.
0: In both places, art began with personal experiences of environmental change. But once given form, those experiences could be shared, witnessed, and understood by others. In Kerala, Chevitorma is now being carried forward by a new generation. For these children, the story is not something they have to imagine.
4: ഫംഗ്ഷന് പോകുന്ന സമയത്തടക്കം നമുക്ക് മര്യാദക്ക് ഒരു ഡ്രസ്സ് നനയാതെ ഇട്ടിട്ട് പോകാൻ പറ്റാതിരുന്ന ഒരു അവസ്ഥ വീട്ടിൽ മര്യാദക്ക് എൻജോയ് ചെയ്ത് കളിക്കാൻ പറ്റാത്തൊരവസ്ഥ അങ്ങനെ പല അവസ്ഥകളും പലവരും എക്സ്പീരിയൻസ് ചെയ്തിട്ടുണ്ട്.
0: ഫോർ ദ വിമൻ ഓഫ് മഹാരാഷ്ട്ര, ദ ബിഗ്ഗസ്റ്റ് ചേഞ്ച് മേ ഹാവ് ബീൻ ഹൗ ദേ സീ ദംസെൽവ്സ്.
1: आम्ही आम्हाला असं वाटतं की आम्ही काय केलंय समुद्रातून एवढी अशी घाण वस्तू घेऊन आलो आणि त्याची चांगला काय हे केलं आम्ही त्याचा आम्हाला आनंद वाटतंय की आम्ही याच्यापासून काय झालंय असं आम्हाला वाटायला लागलंय की आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू एवढी चांगली बनवू शकतो असं आम्हाला सर्व महिलांना वाटतंय.
0: फॉर अल्बर्ट, वॉचिंग द चिल्ड्रन टेक द स्टेज is a reminder of how far a story that began in flooded homes has traveled. Perhaps the first step towards being heard is finding a way to tell personal stories, especially for those living through environmental change.
5: You might have seen these colorful little flowers. So beautiful, right? They might even seem like a sign of a thriving ecosystem, but actually they're silent killers. I don't even feel guilty plucking this. But sometimes that's the thing about conservation. To save an ecosystem, you have to get rid of what doesn't belong. And sometimes to save a river, you might have to kill its fish.
6: This is a cleanup operation in the middle of Jakarta's Ciliwung River. Tens of thousands of fish are taken from the water to be killed and buried. The operation is part of the city's effort to restore Jakarta's river ecosystems. But what makes this fish such a threat? The sprawling brown waters of the Ciliwung River have been Ipul's backyard since he was a child. Using simple equipment passed down by his late father, he's